0: ಸಾಗರದ ತುಂಬಿಟ್ಟ ಕಾಂಧ, ಸಾಗರದ ತುಂಬಿಟ್ಟ ಕಾಂಧ. ದಿಂತನ ನದಿದ ತಾನು ತನ್ನ ಬೇರೆ ನದಿಂ, ತನ ನದಿದ ತಾನು ತನ್ನ ಬೇರೆ ನದಿಂ, ತನ ನದಿದ ತಾನು ತನ್ನ ಬೇರೆ ನದಿಂ, ತನ ನದಿದ ತಾನು ಬೇರೆ ನದಿಂ, ತನ ನದಿದ ತಾನು ತಿದ್ದ ತಾ.
1: ये खूबसूरत गीत अभी आपने सुना दिल ही तो है फिल्म से मन्ना डे की आवाज में. फिलहाल मैं एक बहुत छोटा सा ब्रेक लूंगी और जल्द वापस आएंगे, बातचीत जारी रखेंगे प्रोफेसर बलदेव भाई शर्मा के साथ आकाशवाणी के संग यादों के रंग में.